सर्वमन्त्रं नमो सर्वजन्त्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृष्णं नमो सर्वरंगे सर्वंगी अनंगे नमो जीव जीव नमो बीज बीजे आखिजे अर्पजे समस्तं मृषजे कृपालं स्वरूपेको कर्मं वरणासी सदा सर्वदा रिद्ध सिद्धं निवासी चरपण शांत वाय प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगी अचल भोगी अचल राजे अटल साजे अखल धर्म निराला कर्म सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग माने सर्वंग माने सर्वंग प्राण सर्वंग त्राण सर्वंग भुगता सर्वंग युगता सर्वंग देवंग सर्वंग बेवंग सर्वं काले सर्वं पाले